चङाई वारा कम आहिनि, ख़ैराती कम आहिनि, जंहिंखे चैरिटी बि चइबो आहे। त ख़ैराती कमनि जो जेको आलमी ॾींहुं आहे उहो कॾहिं मल्हायो वेंदो आहे, यानी चैरिटी कम जो जेको आलमी ॾींहुं आहे उहो कॾहिं मल्हायो वेंदो आहे। त साईं जा अवां असांखे हिन सवाल जो सही जवाबु असांखे ॿुधाए सघो था असांजे इनबॉक्स में SMS ज़रिए। SMS ज़रिए मैसेज करण जो आसान तरीक़ो, तव्हां मोबाइल जे राइट ऑप्शन में वेंदो, उते LRK लिखी, यानी लाड़काना LRK स्पेस ॾेई तव्हां पंहिंजो नालो, पंहिंजे शहर, ॻोठ, सिटी जो नालो लिखी करे ऐं सवाल जो सही जवाबु तव्हां सेंड कंदव 8881 ते। जी हा, 8881 ते तव्हां SMS सेंड कंदव त तव्हांजे सवाल जो सही जवाबु असां ताईं पहुची वेंदो। ऐं जेके दोस्त प्रोग्राम फेसबुक ते ॿुधनि पिया त उन लाइ इहा गुज़ारिश आहे त असांजो फेसबुक जेको पेज आहे, असांजी ID आहे GFM88 जी जेका ID आहे, असांजो फेसबुक पेज आहे, तव्हां उन ते बि असांखे सवाल जो सही जवाबु मोकिले सघो था। ऐं मोबाइल नंबर ते बि तव्हां असांखे पंहिंजो सवाल जो सही जवाबु लिखाए सघो था। असांजी मोबाइल आन थींदी 10 बजे बिल्कुलु फिक्स स्टूडियो में, तव्हां उते कॉल करे तव्हां पंहिंजो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो ऐं सवाल जो सही जवाबु लिखाए सघो था। असांजो नंबर आहे 0332-1322-88। जी हा, नंबर तमामु आसान आहे 0332-1322-88। सवाल मां अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायां पियो, सवाल आहे त ख़ैराती कमनि जो आलमी ॾींहुं कॾहिं मल्हायो वेंदो आहे।

महिरबानी सां असां वटि होम्योपैथिक में इन जो बग़ैर ऑपरेशन जे जेको आहे सो इलाजु कयो वेंदो आहे ऐं अलाह ताला जी महिरबानी सां शिफ़ा ॾियण जी ज़ात उन जी आहे। सभ मां जेकॾहिं असां वटि 90% अलहमदिल्ला मरीज़ ठीकु थी था वञनि त इहा बि कुदरत जी हिकिड़ी भलाई हूंदी आहे। ज़ाहिरियात जेको आहे सो के पुराणी तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि के असांजा ग़रीब हज़रात हूंदा आहिनि जेके दवा पूरो इस्तेमालु न करे सघंदा आहिनि उन्हनि जे करे रहिजी वेंदा आहिनि या दवा खे के सही न सम्झी सघंदा आहिनि या को परहेज़ सही न करे सघंदा आहिनि त उन्हनि जी दवा जॾहिं उहो रहिजी वेंदी आहे पूरो टाइम न थी सघंदो आहे त ज़ाहिरियात उन्हनि खे फ़र्क़ु न बि पवंदो आहे। लेकिन इहो आहे त हिन दवा जो को बि साइड इफ़ेक्ट न हूंदो आहे ऐं साइड इफ़ेक्ट छो न हूंदो आहे इहो बिल्कुलु शर्तियान चई सघूं था जो असांजूं दवाऊं केमिकल्स मां न ठहंदियूं आहिनि सिर्फ़ जड़ी बूटियुनि मां ठहंदियूं आहिनि। कुदरती शइ मां कॾहिं बि कंहिंखे बि को बि नुक़सानु कोन थींदो आहे। नुक़सानु हमेशह केमिकल वारे शयुनि मां थींदो आहे। रिएक्शन हमेशह केमिकल वारे शयुनि मां थींदो आहे। सो अहिड़े तरीक़े सां बीमारियुनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त असां वटि जेके पेशंट्स ईंदा आहिनि ॾिसंदा आहियूं त जेके ज़्यादातर पेशंट जिन मर्ज़ में पोइ कोशिशि कंदा आहियूं त उनखे हाईलाइट कयूं। अहिड़े तरीक़े सां नक जी हॾी जॾहिं वधी वेंदी आहे या नक जी हॾीअ जे मथां गोश्त वधी वेंदो आहे उहे पेशंट हज़रात असां वटि तमामु घणा जेको आहे सो इन जा बि केसिस घणा हूंदा आहिनि ऐं उनजी बि मज़े जी ॻाल्हि इहा अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उनजो बि जेको आहे सो ऑपरेशन ई सजेस्ट कयो वेंदो आहे। लेकिन ऑपरेशन बि हुनजो हल न हूंदो आहे। अॻिते हली वरी जेको आहे सो उहो गोश्त जेको आहे सो ग्रोथ कंदो आहे ऐं वरी पेशंट उहो जेको आहे सो उन मुसीबत में अची वेंदो आहे। एलर्जी बेसिकली उनजी एलर्जी जो मसइलो हूंदो आहे। जेसि ताईं उनजी एलर्जी कंट्रोल में न थींदी आहे त हुनजो उहो मर्ज़ु जेको आहे सो ख़तमु न थींदो आहे। इन जे करे असां मरीज़ खे ॾिसी करे दवा ॾींदा आहियूं। मर्ज़ खे जेको आहे सो पंहिंजी जॻह ते रखी लेकिन मरीज़ जॾहिं साम्हूं ईंदो आहे त मरीज़ जा कॉज़ ऑफ रीज़न्स हिस्ट्री वठी करे मरीज़ जी जेको आहे सो पंहिंजी सॼी हिस्ट्री वठी मरीज़ खे ॾिसी करे पोइ जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे। उनजी ख़बर पइजी वेंदी आहे त उनजी हिस्ट्री में छा हो उनजो ब्लड प्रेशर केतिरो आहे उनजी पल्स केतिरी आहे उनजी हार्ट बीट केतिरी आहे उनजो बीपी केतिरो आहे उनजो बि डायग्नोस कई वेंदी आहे। उन खां बाद में ई जेको आहे सो मरीज़ खे दवा ॾिनी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां नक जी हॾीअ जे मथां गोश्त वरणु इहो छो थींदो आहे या एलर्जी छा थींदी आहे या साइनोसाइटिस जंहिंखे असां चवंदा आहियूं साइनोसाइटिस त इहो छा आहे त इन जे बारे में पंहिंजे असां ॿुधंदड़नि ताईं जो प्रोग्राम बि अवेयरनेस जो आहे त ॿुधंदड़नि ताईं बि इहा असां पंहिंजी हिकिड़ी ॼाण पहुचाईंदासीं। ॾिसो साइनस असांजे चहिरे में जेकी असांजो चहिरो हूंदो आहे उहा हिकिड़ी केविटी हूंदी आहे। उन में चार जेको आहे सो साइनस हूंदा आहिनि यानी हिकिड़ो निरड़ ते जेको हिकिड़ी अखि जे मथां ॿियो ॿी अखि जे मथां ॿियो गलनि जे मथां यानी अखियुनि जे हेठां गलनि जे मथां इहे असांजा साइनस हूंदा आहिनि। साइनस जो कमु इहो हूंदो आहे म्यूकस ठाहिणु जेको बि रतूबत हूंदी आहे उहा जेको आहे सो उहो अख़राज कंदो आहे। जेके बि बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि उहे जॾहिं अंदरि हमिलो करण जे लाइ ईंदा आहिनि त उहे साइनस ई हूंदा आहिनि जेके हिकिड़े क़िस्म जा असांजा चौकीदार हूंदा आहिनि जो उन्हनि खे बैक्टीरियाज़ खे रोकींदा आहिनि ऐं उहे अंदरि जेको आहे सो न अची सघंदा आहिनि। बेसिकली एलर्जी मरीज़ खे थींदी आहे। एलर्जी जॾहिं थी वञे थी ऐं उनखे सही नमूने सां ट्रीट न कयो वेंदो आहे त अंदरि प्लेप्स ठही वेंदा आहिनि नेज़ल प्लेप्स जी सूरत में जेको आहे सो इन जे करे पहिरीं इलाजु असां काज़ ऑफ रीज़न मां जीअं ॻाल्हि कई त जेकॾहिं हिकिड़ो ॾिसो मर्ज़ु आहे हिकिड़ो कंहिंखे गदूद अंदरि ठही वियो आहे प्लेप्स ठही विया आहिनि लेकिन जॾहिं प्लेप्स खे माण्हू रुगो ख़तमु कंदो सर्जरी सिर्फ़ु प्लेप्स जी थींदी आहे यानी सिर्फ़ु मास जी थींदी आहे गदूद जी थींदी आहे उनखे कटियो वेंदो आहे। पर अॻिते हली वरी उहा ई साॻी एलर्जी जो मसइलो जेको रहंदो आहे उहो वरी अॻिते हली साॻा गदूद थी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं बेसिकली ट्रीटमेंट कई वञे एलर्जीअ जी एलर्जी खे ख़तमु कयो वञे त उहे प्लेप्स बि न ठहंदा या ठहंदा त उहे ख़तमु थी वेंदा। इन जे करे असां पहिरियां एलर्जी जी ट्रीटमेंट कंदा आहियूं पोइ जेको आहे सो यानी उहे प्लेप्स जेके हूंदा आहिनि उहे बि ऑटोमेटिकली आहिस्ते आहिस्ते जेके इन्फ्लेमेशन जी सूरत में हूंदी आहे उहे रिड्यूस थींदा वेंदा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो ख़तमु थींदा आहिनि। इहो मेडिकली इलाज में ईअं क़तन न आहे। सिर्फ़ु जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं एलर्जी जी टेबलेट ॾींदा बि आहिनि त उनखे उनजो दम एतिरो ई हूंदो आहे त उनखे सिर्फ़ु फ़िलहालु जेके निछूं ईंदियूं आहिनि चिकूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे वक़्ती तौर जे लाइ जेको आहे सो रोकणो हूंदो आहे। उनखे मुकमल ख़ात्मे जे लाइ हरगिज़ न हूंदी आहे ऐं सो बि जेको ऑफिशियल वर्क कंदो आहे जेको कमु वारो माण्हू हूंदो आहे ॾींहं जो
कम करे उहे उन्हनि दवाउनि में सेडेशन हूंदी आहे यानी गनूदगी हूंदी आहे पोइ पेशंट रुगो उबासियूं ॾींदो आहे ऐं रुगो ढकर खाईंदो आहे लेकिन असांजी दवा में इहो हूंदो आहे त नॉन सेडेशन मेडिसिन्स हूंदी आहे यानी उनजी भली तव्हांजी टेबलेट खाधल हुजनि न तव्हांखे उबासी ईंदी न तव्हांखे ढकर ईंदा आहिनि सो इहो हिन जो हिकिड़ो तमामु बहितरीन कमाल हूंदो आहे ऐं ॿियो तॾहिं असां चवंदा आहियूं त असांजी दवा बग़ैर कंहिं साइड इफेक्ट जी हूंदी आहे बग़ैर सर्जरी जी हूंदी आहे उहो मास जेको वधी वेंदो आहे पोइ ऑटोमेटिकली उहो रिड्यूस थींदो वेंदो आहे ऐं उन में काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो आहे अञा थींदो ईअं आहे जॾहिं उहा मरीज़ खे तकलीफ़ थींदी आहे त पोइ पेशंट जो जेको आहे सो निछियूं ईंदियूं आहिनि मथे में सूरु पवंदो आहे हल्की हरारत बि थींदी आहे बुख़ार बि थींदो आहे ऐं इहो जॾहिं ॾिसो ई एन टी यानी तव्हां कॾहिं ॿुधो हूंदो त भई ई एन टी वारो डॉक्टर यानी ईयर नोज़ ऐं थ्रोट ईयर माना कन नक नोज़ माना नक थ्रोट यानी गलो यानी कन नक गले वारो डॉक्टर हिकिड़ो ई मेडिकल जो हूंदो आहे जंहिंखे ॾेखारींदा आहिनि इहे टई रस्ता मिलियल हूंदा आहिनि तव्हां किथे बि तव्हां चवंदा न भई टिवाटो आहे त अहिड़े तरीक़े सां हीउ सिस्टम हिकिड़ो टिवाटे ते ठहियलु हूंदो आहे यानी हिकिड़ो ईयर ॿियो नोज़ टियों थ्रोट हिकिड़ो ई हिननि जो रस्तो हूंदो आहे जेकॾहिं कन में प्रॉब्लम थींदो त उहा जेको गनूदगी हूंदी उहा नक जे तरफ़ ऐं गले जे तरफ़ वेंदी जेकॾहिं नक जे तरफ़ हूंदी त उहा गले जे तरफ़ ऐं कन जे तरफ़ वेंदी अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो जंहिंखे बि जेकॾहिं साइनस जो प्रॉब्लम नज़ल प्रॉब्लम थींदो त हुनखे कन जो प्रॉब्लम बि ज़रूरु थींदो हूंदो कन ते ताड़ी हुनखे रहंदी हूंदी कन ॿुधण में घटि ईंदो हूंदो ऐं जेकॾहिं गले में उहा रतूबत किरंदी हूंदी हुनखे हल्की खंघि या सूरु गले में रहंदो हूंदो इन जे लाइ जेको आहे सो बहितरीन तरीक़ो इहो ई आहे त पंहिंजी ट्रीटमेंट जेको आहे सो कंहिं बि मुस्तनद सुठे डॉक्टर खां करे वञे ख़ासि करे होम्योपैथिक डॉक्टर खां चाहे तव्हां भली मूंखां न बि करायो कंहिं ॿिए ई होम्योपैथिक लेकिन होम्योपैथिक ट्रीटमेंट कराईंदा अचो त उन में जेको आहे सो को बि साइड इफेक्ट कोन्हे को बि नुक़सानु कोन्हे को ऐं होम्योपैथिक दवा बेज़र हूंदी आहे केमिकल्स खां पाक हूंदी आहे अहिड़े तरीक़े सां असां दवाऊं मरीज़ खे अच्छा उहा दवा जी हिकिड़ी मक़दार हूंदो आहे मुयारु हूंदो आहे दवा जो जेकॾहिं मुयारी दवा जीअं जर्मन जी असां दवा ॾींदा आहियूं उन सां गॾो गॾु जेको आहे सो ॿियूं बि जेकॾहिं दवा पाकिस्तानी बि हूंदी आहे त उहा इम्पोर्टेड हूंदी आहे त जेकी उहा पंहिंजो ओतिरी ताक़त रखंदी हुजे जंहिं सां जेको आहे सो मरीज़ ठीकु थियो वञे पर पिया जेकॾहिं पेशंट जा इते ख़र्च थियनि था त उहे सजाया वेंदा आहिनि बजाए मेडिकली ट्रीटमेंट जे जो हुनजो वञी पछाड़ी ऑपरेशन ताईं पहुचे या जेको आहे सो ख़्वा मखा जेकी मेडिसिन्स हू इस्तेमालु कंदो ईंदो आहे त उनजे ई हिकु दवा जेको आहे सो जेकॾहिं मयारी ॾींदी थी वञे त उन में पेशंट जो ई पंहिंजो फ़ाइदो हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां उन में इन इलाज में परहेज़ तमामु ज़रूरी हूंदी आहे परहेज़ जो रद्द अमल तमामु घणो हूंदो आहे जेकॾहिं मां पहिरीं चई वेंदो आहियां पेशंट खे त जेकॾहिं परहेज़ तव्हां कयो त दवा बि तव्हां वठी वञो दवा बि इस्तेमालु कयो वरना दवा इस्तेमालु करण जो को बि जवाज़ु न आहे छो जो ऐं असां वटि वरी पेशंट हिरियल इन ते हूंदा आहिनि भई जेसि ताईं इंजेक्शन न लॻी आहे तेसि ताईं असांखे रिलीफ़ न मिलंदो आहे या इंजेक्शन लॻी वञे या जेको आहे सो असां हिरियल हूंदा आहियूं त भई फ़िलहालु जेको ॿ ॿ टेबलेट खाधियोसीं केतिरो फ़र्क़ु पियो ही अहिड़े क़िस्म जी का बि हिन में दवा न हूंदी आहे ड्रॉप फॉर्म में बि हूंदी आहे त जीअं पेशंट मुकमल कोर्स जेसि ताईं टे चारि महीना न कंदो आहे तेसि ताईं फ़र्क़ु न पवंदो आहे असां वटि वरी ईअं बि थियो आहे जो पेशंट हिकिड़ो मिसाल टे महीना अॻे अची वियो या चारि महीना अॻे आयो या छह महीना अॻे आयो हिकिड़ी दवा वरितईं वरी महीनो थी वियो वरी महीने महीने ते उहो ॾेखारियो छहनि महीननि खां पोइ चई त मां छह महीना इलाजु करायो त उहो छह महीना इलाजु न हूंदो आहे उहो सिर्फ़ु छह दफ़ा हुनजी ट्रीटमेंट थी इहो छह महीना जेको रेगुलरली या टे महीना जेको रेगुलरली ट्रीटमेंट कराए थो लगातार चेन वांगुरु त उनखे ई जेको आहे सो रिलीफ़ मिलंदो आहे सो ॻाल्हि तफ़सीली ॿुधाइण जो मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे हिकु त अव्हां सां हिकिड़ो ॻाल्हाइण जो दिलि खोले हिकिड़ो मौक़ो मिली वेंदो आहे ऐं मां कोशिशि कंदो आहियां

तूमा आही यार ओचंड अच तरनू गद रातियू तुझो मुझो घाव बिसागियो सदन जो सौदाओ बिसागियो तूमा आही यार ओचंड अच तरनू गद रातियू तुझो मुझो घाव बिसागो सदन जो सौदाओ बिसागो बई ऊंदह ते वार ओचंड अच दरनू गड रातियू तू मां आहूं या